संकल्प कंप वक्र हितम खाव तमने नतो ने आहो वे हेलो आहो वे हेलो आहो हेलो आहे आहा आहा आहा हे हे हे आहा आहा आहा हे हे हे हे हे

मगवान मचनो यकशकी नमोषयाते यमो ओ विन मन लवयत हर यय हर यय हर यय मै हे यो हे यो हे यो